0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: रसिक मंडळी हो नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करत राहत ओनली ऑन AM2। म्हणजे या कार्यक्रमाच्या आरंभी आणि शुभारंभ आम्ही करणार आहोत विठ्ठलाच्या नावानं। पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, आस्वाद घेऊया। वारी चाललेली आहे आणि आज विशेषतः वारी पोचलेली आहे पंढरीमध्ये, आस्वाद घेऊया।

रसिकमन यू कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा EMT वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी भक्तीचं बहर चालूच ठेवूया आणि विठ्ठलाच्या बरोबरी तिथे पंढरीमध्ये रखुमाई आहे. आस्वाद घेऊया रखुमाई रखुमाई.

रसिकमंडळी, आज या कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणाचं आम्ही करणार आहोत. विठ्ठलाच्या चरणी आस्वाद घेऊया माऊली माऊली. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.